जग माए सुमाणी चो जुग पसरी साची सोए नाम रता जन प्रगट होए एक साचे साबद रहे लिवलाए से जन साचे साचे पाए साच त्यायन

रोवत आवे, रोवत जाए सो हसै, बस्तो होए होए सो उजर, उजर होए सो बसै, जल ते थल कर थल ते कुआ, कूब ते मेर करावे, धरती ते आकाश चढ़ावे, चढ़े आकाश गिरावे, पेखारी ते राज करावे, राजा ते पेखारी, खाल मूर्ख ते पंडित करबो, पंडित ते मुगधारी, नारी ते जो पुरख करावे, पुरखन ते जो नारी, कहो कबीर साधु को प्रीतम, तेस मूर्त बलिहारी।